सुप्रभात सुस्वागत है या प्रभात वेली ऑन दी वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन संगीत प्रेमी श्रोत्यानो मंगलवार ची ही प्रसन्न सकाळ आहे ऑक्टोबर महिन्याची 13 तारीख आपणा सर्वांना मंगळवारच्या आणि नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रीच्या या मंगलमय उत्सवात आणि आपल्या मनात देवीच्या भक्तीचा जागर, तर चला मंगळवारची शुभ सुरुवात करूया देवीच्या नामस्मरणाने आणि संगीताच्या आनंदाने.

नवरात्रीच्या या विशेष कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक स्वागत करताना या प्रभात वेळी मला अत्यंत हर्ष होत आहे. श्रोते रसिक हो, आदि शक्तीचे रूप म्हणजे भक्ती शक्ती आणि चैतन्याचा दिव्य संगम, जी चराचरात व्यापून राहिली आहे, जी विश्वाची जननी आहे, त्या परब्रह्मरूपिणी आई जगदंबेच्या चरणी आज आपण श्रद्धेने नतमस्तक होऊया. नवरात्रीच्या या पवित्र वातावरणात देवीचा महिमा गाणारे हे भक्तिरसपूर्ण गोंधळ गीत ऐकूया. परब्रह्मरूपिणी आई उदे.

ऋषिकहो आई भवानी चा भक्ति चा जागर आणि गोंधळाची रंगत अनुभवण्यासाठी आपण सज होऊया. दिवट्या मशाळीचा लख प्रकाश, संबाळाचा नाद आणि आईचा जय घोषाने वातावरण भक्तिमय होऊन जाते. महान संगीतकार अजय अतुल यांचे संगीत आणि अजय गोगावले यांच्या दमदार आवाजातलं गोंधळ गीत भक्तीचा उत्साह द्विगुणित करणारे आहे. तर चला जाऊ द्याना बालासाहेब चित्रपटातून घेतलेले आई भवानी

लख परला प्रकाश दिवट्या मशाडीचा गोंधलाला उभा गोंधळी भवानीचा अप्रतिम रसिक हो आई भवानीचा भक्तीचा आविष्कार आणि गोंधळ गीताचा जोश मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो। तुळजा भवानी रेणुका माता अंबाबाई आणि सप्तशृंगी देवीच्या जयघोषातून आदिशक्तीच्या विविध रूपाचे स्मरण होते। आईच्या चरणी नतमस्तक होताना मनात एकच भावना उमटते, आई तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहू दे।

तर आजच्या या भक्तिमय वातावरणाला चालू ठेवण्यासाठी चला ऐकूया उषा मंगेशकरांच्या सुरील आवाजातलं हे पुढील भक्तिगीत माझी रेणुका माऊ।

नावात शक्ति तिच्या स्मरणात शांती आणि तिच्या भक्तीत मनाला लाभणारे समाधान हीच तर श्रद्धेची खरी अनुभूती.

मंगलवार ची प्रसन्न सकाल आहे संगीत प्रेमी श्रोत्यानु तुमची आमची प्रेमळ साथ आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तेव्हा पुनश्च मनापासून स्वागत आहे आपला संगीतमय वातावरणात मंडळी आईकडे मागायचं तरी काय आपल्या माणसांचे सुख कुटुंबाचं समाधान आणि सर्वांच्या जीवनात आनंद आणि सुख हीच भावना मनात ठेवून देवीच्या भक्ती रंगातील पुठचे गोंधळ गीत ऐकूया

पाहुणे नतमस्तक होताना प्रत्येक भक्तांच्या मनात एकच भावना असते, आई तुझे छत्र समासावे, तुझे छत्र सदैव आमच्या डोक्यावर राहू दे, आमच्या घरात सुख शांती आणि समाधान नांदू दे, हेच आईच्या चरणी आमची प्रार्थना आहे। आणि ह्याच आरतीसवे सादर करण्यात आलेला आजच्या प्राणवरात्रीच्या संदर्भातल्या आजचा विशेष कार्यक्रम इथेच संपत आहे। याच मैफिलीत पुनश्च भेटूया, तोपर्यंत विशेष काळजी घ्या, आनंदी रहा। याच भावनेनेच मी तुमची रजा घेते, शुभ दिन व नमस्कार।